ब्रह्म विचारया जन्म सवारया पूर्ण कृपा प्रभ करी कर गै लीने हर जसो दीने जोन ना धावे नै मरी सतगुर दयाल कृपाल भेटत हरे काम क्रोध लोभ।

जम मरे गर्भ जोन दुख पाए, मोह मगन लपटत रहे, आहो आवे जाए। टहे तो टहे अब टहे परे, साजना सरनाए, दुखे फाहे काटिया, नानक लिए सुमाए।

आठ पैर हर नाम सिमरो चले तेरे साते पासा संगत सदा नानक मिटे दुख कमाते वल वंच कर उधर पर।